पाक कलीला हो जागा कौन तेरा ब्याह करवावेगा जब नक्शा ढीला हो जागा।